रामकृष्ण हरी, कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल, पण बोटीत पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल, पण मैत्रीत राजकारण नसावं. आयुष्य जगताना आपली मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, विश्वास, इतरांच्या नजरेत मान सन्मान, आपली उत्तम वाणी, चांगले विचार हीच आपली कमावलेली खरी मिळकत होय. आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात अत्यंत स्वाभिमानाने पाहिला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तरीही मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीत आणि रजाकारांच्या अत्याचारात खितपत पडला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रखर लढा आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऑपरेशन पोलोमुळे 1948 रोजी मराठवाडा निजामांच्या पाशातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील झाला. त्या अमर हुतात्म्यांना वंदन करण्याचा हा स्वाभिमान दिन. विश्वकर्मा जयंती. देवलोकाचे प्रमुख शिल्पकार आणि वास्तुकलेचे जनक मानल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांचे स्मरण करून आजचा दिवस श्रम आणि कारागिरांचा सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. कारखाने, वर्कशॉप्स, यंत्रे आणि हाताने काम करणाऱ्या सर्व कामगार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. जागतिक रुग्ण सुरक्षा दिन. आरोग्य यंत्रणेत रुग्णांच्या सुरक्षेला आणि सुरक्षित उपचारांना सर्वोच्च प्राधान्य मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या WHO तर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा वाढदिवस आणि कलेच्या विश्वात क्रांती घडवणाऱ्या महाचित्रकाराची जयंती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज त्यांचा 76वा वाढदिवस साजरा करत आहेत. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास कठोर परिश्रम आणि संकल्पाचं प्रतीक आहे. मकबूल फिदा हुसेन म्हणजेच MF हुसेन, महाराष्ट्रातील पंढरपूरच्या मातीत जन्मलेले आणि भारतीय चित्रकलेला जागतिक कॅनव्हासवर मानाचं स्थान मिळवून देणारे थोर चित्रकार MF हुसेन यांची आज जयंती. आणि आजचा मनभावन सुविचार, हातचे कौशल्य, अंगातील घाम आणि अंतर्मनातील स्वाभिमान हीच माणसाची खरी संपत्ती असते. संकटांसमोर कधीही लाचार होऊ नका, कारण स्वतःच्या कष्टांवर आणि हक्कांवर विश्वास ठेवणारेच गुलामगिरीच्या बेड्या तोडून नवा इतिहास घडवत असतात. आणि याची बोधकथा 1930 गोष्ट आहे. मुंबईच्या रस्त्यावर एक तरुण हातामध्ये रंगांचे डबे आणि जाड ब्रश घेऊन दिवसभर उभा असायचा. चित्रपटगृहांच्या बाहेर लावण्यासाठी हिंदी सिनेमांचे भव्य पोस्टर्स हाताने रंगवण्याचं काम तो करायचा. उन्हातानात उभं राहून लाकडी फळ्यांवर मोठमोठे चेहरे रंगवताना त्याच्या अंगावर घाम आणि रंगाचे डाग उडायचे. अनेकदा दिवसाकाठी अवघे काही आणच मिळायचे, पोटभर खायलाही अन्न नसायचे. एकदा त्याच्या मित्राने विचारलं, अरे सिनेमाचे साधे पोस्टरच तर रंगवायचे, एवढा वेळ कशाला घालवतोस, भराभर रंग मार आणि सुट्टी कर. त्या तरुणाने डोळ्यात चमक आणून उत्तर दिलं, पोस्टर सिनेमाचे असो किंवा भिंतीवरचे, जेव्हा मी हातात ब्रश घेतो तेव्हा माझी संपूर्ण निष्ठा त्या रंगांमध्ये असते. जो आपल्या कलेशी आणि कष्टाची बेमायनी करतो त्याला नशीब कधीच साथ देत नाही. त्या साध्या मुलाने कामातली तीच एकाग्रता आयुष्यभर जपली आणि पुढे जाऊन संपूर्ण जगाने त्यांना MF हुसेन म्हणून डोक्यावर घेतलं. त्यांच्या चित्रांनी आंतरराष्ट्रीय लिलावात कोट्यवधींचे विक्रम केलेत. तेव्हा श्रोते हो, तात्पर्य हेच, काम कोणतंही असो, यंत्र चालवणं, ब्रश फिरवणं किंवा कागदावर लेखणी चालवणं, जेव्हा तुम्ही स्वतःचे 100% समर्पण देता तेव्हा त्या कष्टामधून महानतेचा जन्म होतोच. आज 17 सप्टेंबरचा हा गुरुवार आपल्याला खूप मोलाची जाणीव करून देतोय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य सहज मिळत नाही, त्याचं रक्षण करणं आणि जप ही आपली जबाबदारी आहे. तर विश्वकर्मा जयंती आपल्याला शिकवते की हाताने काम करणाऱ्या प्रत्येक श्रमिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. तर आपण आज एक संकल्प करू शकतो,
आपल्या घरात, दुकानात, आजूबाजूला काम करणाऱ्या प्लंबर, मेकॅनिक, सुतार, सफाई कामगार, बांधवांचे आज मनपूर्वक आपण आभार मानूया. आणि दुसरा म्हणजे संकट कितीही मोठी असली तरी स्वाभिमान कधीच गहाण ठेवू नका. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, आपल्या घामाच्या थेंबात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरे मध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

ಶ್ರೀರಾಮ ಸಮರ್ಥ. ಪರಮೇಶ್ವರ ಪ್ರಾಪ್ತಿಯೇ ತಳಮಳ ಹವಿ. परमेश्वर आपल्याला खरोखर हवा आहे का आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असे कसे होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असे जरी असले तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असे ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधू संतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरे काहीही हवेसे वाटले नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवले, परंतु भाऊ म्हणाला, बाळ अजून तू लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही, त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात 12 वर्षे घालवल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जाती धर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणे अत्यंत जरुरीच आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोके ठेवून सांगितले की रामा, तुला मी देह अर्पण केला आहे, आता याची मला गरज नाही, तुझ्या वाचून जगणे मला अशक्य आहे. एवढे प्रेम, एवढे आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे. आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावलं आपल्याजवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही. आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते. या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही. परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे. कोणत्या आईला आपले मूल जवळ घ्यावेसे वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर भगवंताचे नाम हे मधला आडपडदा दूर सारते, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करते, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करते आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवते. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा. आजचे बोधवचन: आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही. जानकी जीवन स्मरण. जय जय.

नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पेरणीसाठी जमीन लवकरात लवकर तयार होण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित नांगराचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नांगराचा सलग व सतत काही वर्ष जर वापर केला तर शेतीतील इतर कामाकरता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजाराच्या सहाय्यानं सततच्या वापरामुळं जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो, त्याला आपण हार्ड पॅन असं म्हणतो. तर या हार्ड पॅनमुळं जमिनीतील हवेचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीत पाणी साठून राहतं, त्यामुळे निचरा योग्य होत नाही आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम पिकाच्या उत्पादनावर होतो. असा हा हार्ड पॅन फोडण्याकरता किंवा जमिनीतील कठीण भाग फोडण्यासाठी सबसॉयलरचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडतात, त्यामुळे अवजारावर येणाऱ्या बाजूचा दाब जो आहे, ज्याला साईड ड्राफ्ट म्हणतो आपण, तो येत नाही आणि सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरला जातो. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवतात.

0: ला जोडून वापरला जातो. तसेच सबसॉयलर काही भार पेलण्यासाठी जाकेसुद्धा लावलेला मिळू शकतो. सबसॉयलरचे जे मुख्य तीन भाग असतात त्यात पहिला भाग म्हणजे सबसॉयलरची मांडी. ही मांडी सरळ किंवा वक्राकार असते. त्याची पुढील कटा धारधार असते. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीचा जो हार्ड पॅन असतो ज्याच्याविषयी आपण बोललो आता, काप घेताना सबसॉयलर ओढला तर लागणारी शक्ती कमी लागते. तसेच मांडीवर काही ठराविक अंतरावर नटबोल्ट बसवण्यासाठी छिद्र पाडलेले असतात, त्यामुळे सबसॉयलरची खोली कमी किंवा जास्त केली जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे फ्रेम. सबसॉयलरची मांडी फ्रेमला जोडलेली असते आणि हा जो सबसॉयलर आहे ट्रॅक्टरनं वापरता याकरता थ्री पॉईंटला जोडता येतो, अशी भक्कम स्वरूपाची फ्रेम त्याच्यामध्ये असते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सबसॉयलरचा दात. दात हा मांडीच्या खालच्या टोकास जोडलेला असतो. काही सबसॉयलरमध्ये हा दात झिजल्यानंतर बदलण्याची सोयी असते. हे जे सबसॉयलर आहे त्याचं वापरण्याचं एक तंत्र आहे. हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलरचा जसा वापर करतात, ज्या दिशेनं नंतर शेताची नागरटी करायची असते त्या दिशेशी काटकोनात असलेल्या दिशेनं सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडावा, त्यामुळे अवजारावर येणारा बाजूचा दाब येणार नाही. सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरतात. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलिंग करत असताना पुढील चाकाचा ट्रॅक रुंदीच्या अंदाजावरून सबसॉयलरचे अंतर ठरवता येते. ह्या काही पायाभूत बाबी आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये आपण सबसॉयलरविषयी जाणून घेतल्या. जर जमिनीतील कठीणपणा फोडायचा असेल, सबसॉयलरचा वापर करायचा असेल, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखेचे विशेषज्ञ किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी अभियांत्रिकी की विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सबसॉयलरचा वापर करा आणि या आधुनिक युगातील अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे अवजार आपल्याकडे कृषी अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मिळून राहिले त्यांचा वापर करून आपला फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

आजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया कान दुखणे या आजाराविषयी. कान या अवयवात पीडा होणे, वेदना होणे यास आपण व्यवहारात कान दुखणे आयुर्वेदानुसार कर्णशूल असंही म्हणतो. या आजारात खूप कानामध्ये वेदना होतात आणि ह्या वेदना असह्य असतात. तेव्हा काय करावे आणि काय करू नये या विचारात हा त्रास खूप वाढतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्दी पडसे जास्त दिवस राहणे किंवा वारंवार सतत होणे, कानात पाणी जाणे, डोक्याला मार लागणे, घशात सूज येणे, तो लाल होणे, फार मोठ्याने बोलणे, कान दुखण्याची सामान्य कारणे आपल्याला सांगता येईल. आयुर्वेदानुसार यात वात दोषाचे प्राधान्य असते. लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. कान दुखतो, बेचैन वाटते, कशात मनही लागत नाही. श्रोतेहो, कान दुखणे या आजारावर आपण आयुर्वेदानुसार उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. आता कान दुखण्याचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या फडक्याची घडी करून ती गरम तव्यात गरम करून त्याने कानाच्या भोवतालचा जो भाग आहे तो शेकावा, यात चांगला लाभ होतो. त्यानंतर ज्येष्ठ मध, अनंतमूळ यांचे चूर्ण तुपात घालून किंवा मिसळून त्याचा कानाभोवती लेप द्यावा, किंवा कानामध्ये मधाचे 2-3 थेंब घातल्यानेही फरक जाणवतो. त्याचबरोबर खोबरेल तेलात लसणाच्या 2-3 कुड्या घालून ते गरम करावे आणि कानात घालण्या इतपत थंड झाल्याच्या नंतर त्याचे दुखणाऱ्या कानात 3-4 थेंब सोडावेत, फरक जाणवून येतो. श्रोतेहो, मक्याचा रस कानात घातल्यानेही बराच फरक पडतो. त्यानंतर आल्याच्या रसाचे 2-3 थेंब सकाळ आणि रात्री कानात सोडावे, फरक जाणवतो. त्यानंतर आहे गोमूत्राचे 2-3 थेंब कानात टाकल्यानेही आपल्याला बराच आराम या आजारामध्ये पडतो. तुपामध्ये खडीसाखर घालून त्याचे 2-3 थेंब कानात घातल्यानंतर ते तूप पिऊन गरम पाणी घ्यावे. जेव्हा कान दुखत असून त्याचबरोबर कानाची आग जर होत असेल तर थंड पदार्थ खाण्याची किंवा थंड पदार्थाच्या स्पर्शाची इच्छा होत असेल तर त्यावर कोणते उपाय आहेत आता ते जाणून घेऊया. बिल्ववेत किंवा कर्णशूल तेल, आणि हेही आपल्याला साध्य नसल्यास कर्णबिंदू तेल जे आहे, यापैकी कोणत्याही एका तेलाचे 2-3 थेंब कानात दिवसातून 2-3 वेळा घालावेत, गरम करून घेतल्यास अतिउत्तम राहील. त्यानंतर कंचनार गुगुळ आहे, 2-2 किंवा 3-3 गोळ्या दिवसातून 2-3 वेळा तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेतल्यानेही आराम जाणवतो. श्रोतेहो, गहू, जुने तांदूळ, जव, शेवगा, वांगी, तांदूळजा या भाज्या किंवा तूप, लोणी याचा आहारात समावेश घ्यावा आणि व्यायाम करणे, डोक्याहून आंघोळ करणे, जास्त बोलणे, थंड पदार्थ खाणे किंवा थंड पेय पिणे हे शक्यतोवर या आजारामध्ये टाळावे.

0: रसिका श्रोतेहो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोतेहो, आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत. श्रोतेहो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या, नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं. सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले. सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स, आणखी काही सामान असं 2000 नुकसान झालं. पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंग मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळ ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला. पण कमी अधिक फरकाने का होईना, उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत, त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची ही सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की ही सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणताय. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात. आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरेशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ, गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही, मिशा नाहीत, साधं खादीचा शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही, मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असते.

यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकी साठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबराघुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवाणं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठं तरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची. म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमाताई कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेल्या असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच, पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मीबाईंनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती, लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा, आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आत्ता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदयी मंडळी एकत्र यायची. आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोड कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं, असं कामाचं वाटप व्हायचं. आम्ही सगळ्याजणी या कामाच्या मध्ये लुडबुड लुडबुड करायचो, कारण नेमकं काम आमच्यावर कुणी सोपवलेलंच नसायचं, त्यामुळे उगीचच पळापळ करायची. दुपारी सगळी मंडळी जेवायला बसली की सगळ्यांना पाणी वाढणं, ताटवाट्या मांडणं, मीठ लोणची वाढणं, अशी बारीक सारी कामं चालायची.
जेवण अगदी साधं म्हणजे तिखट मसालेदार कुणाला

0: चालायचंच नाही. साधं जेवण जेवणारी मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकर पंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा. आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळा झालेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबण म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळ दंत मंचन, तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं, कोळशाचं. कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्र गाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूठ भरून हावरटासारखी मूठ बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात खासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घरीत आणि मी माझ्या घरीत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली. मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखे घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले, धोत्रावरचं मंजन काढायला लागले, तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळवणंच उडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं. भीती अगदी नाहीशी झाली होती. मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्याखेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं, तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लासभर दूध दे बघू. तेवढं ग्लासभर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल. एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती, पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोत्राकडे मी पाहिलं. त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुवून देते ना ते धोतर, त्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असताना धुवून सुद्धा टाकलं. जाऊ देते आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
1: इंदुमती जोंधळी लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केची.

नमस्कार श्रोते हो, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग. आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कठ्ठ्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, OTP सांगितला नाही, पिन कुणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ OTP सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्ट्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत, OTP न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत, आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण OTP सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा OTP येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही OTP न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि टीम व्हिवर सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कुणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 तक्रार करू शकता, कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

रामकृष्ण हरी, कोळशात हिरा असेल तर चालेल, पण हिऱ्यात कोळसा नसावा. पाण्यात बोट असेल तर चालेल, पण बोटीत पाणी नसावं. त्याचप्रमाणे राजकारणात मैत्री असेल तर चालेल, पण मैत्रीत राजकारण नसावं. आयुष्य जगताना आपली मिळकत फक्त आर्थिक संपत्ती नसते. अनुभव, विश्वास, इतरांच्या नजरेत मानसन्मान, आपली उत्तम वाणी, चांगले विचार हीच आपली कमावलेली खरी मिळकत होय. आपुलकीच्या माणसांसाठी रामकृष्ण हरी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग. आजच्या शुभदिन आयोरेमध्ये मी आरजे शुभांगी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज 17 सप्टेंबर हा दिवस महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात अत्यंत स्वाभिमानाने पाहिला जातो. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. तरीही मराठवाडा निजामाच्या जुलमी राजवटीत आणि रजाकारांच्या अत्याचारात खितपत पडला होता. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब परांजपे यांच्या नेतृत्वाखाली प्रखर लढा आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ऑपरेशन पोलोमुळे 1948 रोजी मराठवाडा निजामांच्या पाशातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात सामील झाला. त्या अमर हुतात्म्यांना वंदन करण्याचा हा स्वाभिमान दिन. विश्वकर्मा जयंती. देवलोकाचे प्रमुख शिल्पकार आणि वास्तुकलेचे जनक मानल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांचे स्मरण करून आजचा दिवस श्रम आणि कारागिरांचा सन्मान दिन म्हणून साजरा केला जातो. कारखाने, वर्कशॉप्स, यंत्रे आणि हाताने काम करणाऱ्या सर्व कामगार बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा आहे. जागतिक रुग्ण सुरक्षा दिन. आरोग्य यंत्रणेत रुग्णांच्या सुरक्षेला आणि सुरक्षित उपचारांना सर्वोच्च प्राधान्य मिळावे यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या WHO तर्फे आजचा दिवस पाळला जातो. आज देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाचा वाढदिवस आणि कलेच्या विश्वात क्रांती घडवणाऱ्या महाचित्रकाराची जयंती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज त्यांचा 76वा वाढदिवस साजरा करत आहेत. एका अत्यंत सामान्य कुटुंबातून रेल्वे स्टेशनवर चहा विकण्यापासून ते जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचं नेतृत्व करण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास कठोर परिश्रम आणि संकल्पाचं प्रतीक आहे. मकबूल फिदा हुसेन म्हणजेच MF हुसेन, महाराष्ट्रातील पंढरपूरच्या मातीत जन्मलेले आणि भारतीय चित्रकलेला जागतिक कॅनव्हासवर मानाचं स्थान मिळवून देणारे थोर चित्रकार MF हुसेन यांची आज जयंती. आणि आजचा मनभावन सुविचार, हातचे कौशल्य, अंगातील घाम आणि अंतर्मनातील स्वाभिमान हीच माणसाची खरी संपत्ती असते. संकटांसमोर कधीही लाचार होऊ नका, कारण स्वतःच्या कष्टांवर आणि हक्कांवर विश्वास ठेवणारेच गुलामगिरीच्या बेड्या तोडून नवा इतिहास घडवत असतात. आणि याची बोधकथा 1930 गोष्ट आहे. मुंबईच्या रस्त्यावर एक तरुण हातामध्ये रंगांचे डबे आणि जाड ब्रश घेऊन दिवसभर उभा असायचा. चित्रपट गृहांच्या बाहेर लावण्यासाठी हिंदी सिनेमांचे भव्य पोस्टर्स हाताने रंगवण्याचं काम तो करायचा. उन्हातानात उभं राहून लाकडी फळ्यांवर मोठमोठे चेहरे रंगवताना त्याच्या अंगावर घाम आणि रंगाचे डाग उडायचे. अनेकदा दिवसाकाठी अवघे काही आणच मिळायचे, पोटभर खायलाही अन्न नसायचे. एकदा त्याच्या मित्राने विचारलं, अरे सिनेमाचे साधे पोस्टरच तर रंगवायचे, एवढा वेळ कशाला घालवतोस, भराभर रंग मार आणि सुट्टी कर. त्या तरुणाने डोळ्यात चमक आणून उत्तर दिलं, पोस्टर सिनेमाचे असो किंवा भिंतीवरचे, जेव्हा मी हातात ब्रश घेतो तेव्हा माझी संपूर्ण निष्ठा त्या रंगांमध्ये असते. जो आपल्या कलेशी आणि कष्टाची बेमायनी करतो त्याला नशीब कधीच साथ देत नाही. त्या साध्या मुलाने कामातली तीच एकाग्रता आयुष्यभर जपली आणि पुढे जाऊन संपूर्ण जगाने त्यांना MF हुसेन म्हणून डोक्यावर घेतलं. त्यांच्या चित्रांनी आंतरराष्ट्रीय लिलावात कोट्यवधींचे विक्रम केलेत. तेव्हा श्रोते हो, तात्पर्य हेच, काम कोणतंही असो, यंत्र चालवणं, ब्रश फिरवणं किंवा कागदावर लेखणी चालवणं, जेव्हा तुम्ही स्वतःचे 100% समर्पण देता तेव्हा त्या कष्टामधून महानतेचा जन्म होतोच. आज 17 सप्टेंबरचा हा गुरुवार आपल्याला खूप मोलाची जाणीव करून देतोय. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आपल्याला आठवण करून देतो की स्वातंत्र्य सहज मिळत नाही, त्याचं रक्षण करणं आणि जप ही आपली जबाबदारी आहे. तर विश्वकर्मा जयंती आपल्याला शिकवते की हाताने काम करणाऱ्या प्रत्येक श्रमिकाचा सन्मान हा झालाच पाहिजे. तर आपण आज एक संकल्प करू शकतो,
आपल्या घरात, दुकानात, आजूबाजूला काम करणाऱ्या प्लंबर, मेकॅनिक, सुतार, सफाई कामगार, बांधवांचे आज मनपूर्वक आपण आभार मानूया. आणि दुसरा म्हणजे संकट कितीही मोठी असली तरी स्वाभिमान कधीच गहाण ठेवू नका. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, आपल्या घामाच्या थेंबात आणि प्रामाणिक कर्मात असते. जोपर्यंत तुमचं मन स्वच्छ आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस शुभच असतो. चला तर मग आजच्या शुभदिन आयोरेमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पेरणीसाठी जमीन लवकरात लवकर तयार होण्यासाठी शेतीमध्ये ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित नांगराचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. नांगराचा सलग व सतत काही वर्ष जर वापर केला तर शेतीतील इतर कामाकरता अवजड ट्रॅक्टर्स किंवा अवजड अवजाराच्या सहाय्यानं सततच्या वापरामुळं जमिनीखाली कठीण भाग निर्माण होतो, त्याला आपण हार्ड पॅन असं म्हणतो. तर या हार्ड पॅनमुळं जमिनीतील हवेचं प्रमाण कमी होतं आणि जमिनीत पाणी साठून राहतं, त्यामुळे निचरा योग्य होत नाही आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम पिकाच्या उत्पन्नावर होतो. असा हा हार्ड पॅन फोडण्याकरता किंवा जमिनीतील कठीण भाग फोडण्यासाठी सबसॉयलरचा अतिशय चांगल्या प्रकारे वापर होऊ शकतो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडतात, त्यामुळे अवजारावर येणाऱ्या बाजूचा दाब जो आहे, ज्याला साईड ड्राफ्ट म्हणतो आपण, तो येत नाही आणि सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरला जातो. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलर जे आहेत ते 2 प्रकारचे असतात. त्यातील पहिला प्रकार म्हणजे एक मांडीचा सबसॉयलर आणि दुसरा प्रकार म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर. त्यापैकी एका मांडीचा सबसॉयलर अधिक खोलीवर वापरला जातो तर थोड्याशा उथळ खोलीवर वापरण्यासाठी 2 किंवा 2 पेक्षा जास्त मांडीचा सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या 3 पॉईंट लिंकेजला जोडून वापरला जातो. तसेच सबसॉयलर काही भार पेलण्यासाठी चाकेसुद्धा लावलेला मिळू शकतो. सबसॉयलरचे जे मुख्य 3 भाग असतात त्यात पहिला भाग म्हणजे सबसॉयलरची मांडी. ही मांडी सरळ किंवा वक्राकार असते, त्याची पुढील कटा धारधार असते. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीचा जो हार्ड पॅन असतो, ज्याच्याविषयी आपण बोललो आता, काप घेताना सबसॉयलर ओढला तर लागणारी शक्ती कमी लागते. तसेच मांडीवर काही ठराविक अंतरावर नटबोल्ट बसवण्यासाठी छिद्र पाळलेले असतात, त्यामुळे सबसॉयलरची खोली कमी किंवा जास्त केल्या जाऊ शकते. दुसरा भाग म्हणजे फ्रेम. सबसॉयलरची मांडी फ्रेमला जोडलेली असते आणि हा जो सबसॉयलर आहे ट्रॅक्टरनं वापरता याकरता 3 पॉईंटला जोडता येतो, अशी भक्कम स्वरूपाची फ्रेम त्याच्यामध्ये असते. तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे सबसॉयलरचा दात. दात हा मांडीच्या खालच्या टोकास जोडलेला असतो. काही सबसॉयलरमध्ये हा दात झिजल्यानंतर बदलण्याची सोयी असते. हे जे सबसॉयलर आहे त्याचं वापरण्याचं एक तंत्र आहे. हार्ड पॅन फोडण्यासाठी सबसॉयलरचा जसा वापर करतात, ज्या दिशेनं नंतर शेताची नांगरटी करायची असते त्या दिशेशी काटकोनात असलेल्या दिशेनं सबसॉयलर वापरला जातो. सबसॉयलर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मधोमध जोडावा, त्यामुळे अवजारावर येणारा बाजूचा दाब येणार नाही. सामान्यतः 4 फूट अंतरावर सबसॉयलर वापरतात. जमिनीची अवस्था फारच वाईट असेल तर हे अंतर 2 फुटापर्यंत ठेवता येते. सबसॉयलिंग करत असताना पुढील चाकाचा ट्रॅक रुंदीच्या अंदाजावरून सबसॉयलरचे अंतर ठरवता येते. ह्या काही पायाभूत बाबी आहेत की ज्याच्या संदर्भामध्ये आपण सबसॉयलरविषयी जाणून घेतल्या. जर जमिनीतील कठीणपणा फोडायचा असेल, सबसॉयलरचा वापर करायचा असेल, तर कृषी विज्ञान केंद्र करडा येथील कृषी अभियांत्रिकी शाखेचे विशेषज्ञ किंवा कृषी विद्यापीठामधील कृषी अभियांत्रिकी विभागाचे जे विभाग प्रमुख आहेत त्यांच्याशी संपर्क करून शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली या सबसॉयलरचा वापर करा आणि या आधुनिक युगातील अतिशय चांगल्या प्रकारचे हे जे अवजार आपल्याकडे कृषी अभियांत्रिकी शाखेअंतर्गत मिळून राहिले त्यांचा वापर करून आपला फायदा करून घ्या. नमस्कार.
1: कृषी संदेश.

काजीबाईचा बटवा या कार्यक्रमात आज आपण जाणून घेऊया कान दुखणे या आजाराविषयी. कान या अवयवात पीडा होणे, वेदना होणे यास आपण व्यवहारात कान दुखणे आयुर्वेदानुसार कर्णशूल असंही म्हणतो. या आजारात खूप कानामध्ये वेदना होतात आणि ह्या वेदना असह्य असतात. तेव्हा काय करावे आणि काय करू नये या विचारात हा त्रास खूप वाढतो. श्रोतेहो, या आजाराची कारणे कोणती आहेत ते आपण अगोदर जाणून घेऊया. सर्दी पडसे जास्त दिवस राहणे किंवा वारंवार सतत सतत होणे, कानात पाणी जाणे, डोक्याला मार लागणे, घशात सूज येणे, तो लाल होणे, फार मोठ्याने बोलणे, कान दुखण्याची सामान्य कारणे आपल्याला सांगता येईल. आयुर्वेदानुसार यात वात दोषाचे प्राधान्य असते. लक्षणे कोणती आहेत ते जाणून घेऊया. कान दुखतो, बेचैन वाटते, कशात मनही लागत नाही. श्रोतेहो, कान दुखणे या आजारावर आपण आयुर्वेदानुसार उपाय कोणते आहेत ते आपण जाणून घेऊया. आता कान दुखण्याचे कारण शोधून ते दूर करण्याचा प्रथम आपण प्रयत्न केला पाहिजे. एखाद्या फडक्याची घडी करून ती गरम तव्यात गरम करून त्याने कानाच्या भोवतालचा जो भाग आहे तो शेकावा, यात चांगला लाभ होतो. त्यानंतर ज्येष्ठ मध, अनंत मूळ यांचे चूर्ण तुपात कालवून किंवा मिसळून त्याचा कानाभोवती लेप द्यावा, किंवा कानामध्ये मधाचे 2-3 थेंब घातल्यानेही फरक जाणवतो. त्याचबरोबर खोबरेल तेलात लसणाच्या 2-3 कुड्या घालून ते गरम करावे आणि कानात घालण्या इतपत थंड झाल्याच्या नंतर त्याचे दुखणाऱ्या कानात 3-4 थेंब सोडावेत, फरक जाणवून येतो. श्रद्धेव, मक्क्याचा रस कानात घातल्यानेही बराच फरक पडतो. त्यानंतर आल्याच्या रसाचे 2-3 थेंब सकाळ आणि रात्री कानात सोडावे, फरक जाणवतो. त्यानंतर आहे गोमूत्राचे 2-3 थेंब कानात टाकल्यानेही आपल्याला बराच आराम या आजारामध्ये पडतो. तुपामध्ये खडी साखर घालून त्याचे 2-3 थेंब कानात घातल्यानंतर ते तूप पिऊन गरम पाणी घ्यावे. जेव्हा कान दुखत असून त्याचबरोबर कानाची आग जर होत असेल तर थंड पदार्थ खाण्याची किंवा थंड पदार्थाच्या स्पर्शाची इच्छा होत असेल तर त्यावर कोणते उपाय आहेत आता ते जाणून घेऊया. बिल्ववेत किंवा कर्णशूल तेल, आणि हेही आपल्याला साध्य नसल्यास कर्णबिंदू तेल जे आहे, यापैकी कोणत्याही एका तेलाचे 2-3 थेंब कानात दिवसातून 2-3 वेळा घालावेत, गरम करून घेतल्यास अतिउत्तम राहील. त्यानंतर कंचनार गुगुळ आहे, 2-2 किंवा 3-3 गोळ्या दिवसातून 2-3 वेळा तुपाबरोबर किंवा गरम पाण्याबरोबर घेतल्यानेही आराम जाणवतो. श्रोतेहो, गहू, जुने तांदूळ, जव, शेवगा, वांगी, तांदूळजा या भाज्या किंवा तूप, लोणी याचा आहारात समावेश घ्यावा आणि व्यायाम करणे, डोक्याहून आंघोळ करणे, जास्त बोलणे, थंड पदार्थ खाणे किंवा थंड पेय पिणे हे शक्यतोवर या आजारामध्ये टाळावे.

0: रसिका श्रोतेहो नमस्कार, मी शालिनी केचे आपणा सर्व रसिकांचं मनपूर्वक स्वागत करतीये. श्रोतेहो, आज आपण इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग ऐकणार आहोत. श्रोतेहो, बिनपटाची चौकट या इंदुमती जोंधळे लिखित आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 10वा भाग आपण ऐकलात. त्यात कोल्हापूर येथील हिंदकन्या छात्रालयामध्ये लेखिका इंदुमती जोंधळे या 11वीला असताना ज्या घड्याळाखाली बसून लेखिकेच्या मैत्रिणी आणि स्वतः लेखिका अशा एकूण 11 जणी अभ्यासाला बसायच्या, नेमकं तेच घड्याळ चोरीला गेलं. सोबतच एक भला मोठा पाण्याचा पितळी पीप आणि बिनतोटीचा तांब्याचा पीपही असे दोन्ही पीप चोरांनी नेले. सर्व खोल्यांमधील ट्यूबलाइट्स, आणखी काही सामान असं 2000 नुकसान झालं. पण त्यामुळे लेखिकेला आणि एकंदरीतच बोर्डिंग मध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊन रात्री चोरांवर पाळ ठेवावी लागायची आणि त्यामुळे अभ्यास तर पारच बोंबलला. पण कमी अधिक फरकाने का होईना, उत्तीर्ण मात्र सर्वजणी झाल्यात. आणि आता पुढे ऐकूयात याच आत्मकथनाचा 11वा भाग.
1: अनाथांच्या संघर्षाचं सहज सोपं चित्रण बिनपटाची चौकट. मानवतेचा गहिवरून टाकणारा स्पर्श बिनपटाची चौकट. लेखन इंदुमती जोंधळे. वाचन स्वर सीमा मोघे. निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केचे. बिनपटाची चौकट.
2: हिंदकन्या छात्रालयातल्या वसतिगृहाच्या आम्ही सगळ्या मुली सायंकाळच्या प्रार्थनेसाठी बसलेलो होतो आणि समोरच्याच व्हरांड्यात खूप मोठी मोठी माणसंही बसली होती. सगळी खादीधारी. संस्थेचे प्रभाकरपंत कोरगावकर, सौभाग्यवती लक्ष्मीबाई कोरगावकर आणि प्रेमाताई कंटक अशी आपापल्या क्षेत्रात एकापेक्षा एक विद्वान आणि मातब्बर असलेली ही मंडळी. आम्हा मुलींना त्यांचं कार्य वगैरे काय माहीत, फक्त आज ही सगळी मंडळी आपल्या वसतिगृहात आलेली आहेत, त्या अर्थी आपल्याला काहीतरी बोलतील, छानशा गोष्टी सांगतील, यापेक्षा दुसरं अजून काय. आम्ही प्रार्थनेला सुरुवात केली, स्थितप्रज्ञाची लक्षणं म्हटली. तेव्हा आमच्या पुढच्या ओट्यावरची सगळी मंडळी आमच्या बरोबर प्रार्थना म्हणत होती. आम्हा मुलींना आश्चर्यच वाटलं की ही सगळी मंडळी आमची प्रार्थना कशी काय म्हणतायत. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही छात्रालयाच्या मुलीच प्रार्थना म्हणू शकतो, पण सगळी गीताच त्यांना तोंडपाठ होती. ती म्हणून झाल्यावर मामा क्षीरसागरांनी अतिशय सुरेल आणि उंच खड्या आवाजात साने गुरुजींचं एक सुंदरसं भजन सांगितलं. त्यांच्या पाठोपाठ आम्ही सगळ्यांनी ते म्हटलं. किती सुरेल गोडवा होता मामांच्या आवाजात. आजही तो आवाज कधी कधी कानी आल्यासारखा वाटतो. प्रार्थना संपली. आता ही सगळी मंडळी काय काय सांगतायत याकडे सगळ्यांचं लक्ष होतं, पण ते काय सांगतायत याकडे माझं मात्र मुळीच लक्ष नव्हतं. मी त्या वर बसलेल्या मंडळींना न्याहाळत होते. सुंदर गोड छान आवाजात भजन सांगितलेल्या मामांबद्दल फारच जिव्हाळा वाटायला लागला. पांढरीशुभ्र खादीची वस्त्र, तशीच पांढरीशुभ्र दाढी पोटापर्यंत रुळणारी, पाठीवर काही खांद्यावर काही लांबलचक्क पांढरीशुभ्र केस, भव्य रुंद कपाळ, गोरेपान मामा एखाद्या ऋषीमुनीसारखे भासत होते. डोळ्यात अपरंपार माया, बोलण्यातही तितकाच गोडवा. त्यामुळे माझ्यासारख्या लहान मुलींना मामांचा लळा न लागला तरच नवल. मामांच्या शेजारी बाबा रेडीकर, उंचच उंच धिप्पाड, रापलेला चेहरा, काळी पांढरी दाढी, पाठीवर जटा, कपाळ झाकून मागे डोक्याला बांधलेलं खादीचं कापड, अर्ध्या बाह्यांचा सदरा आणि अर्धीच गुडघ्यापर्यंतची चड्डी, तीही खादीचीच, पायात खास बनवून घेतलेल्या जाड जाड वाहणा, आवाजही मोठा खणखणीत, धोपट मार्गानं जाणारे असे बाबा रेडीकर. हे बाबा सुद्धा आम्हाला आमचेच वाटायचे. बाबांच्या शेजारी आचार्य दादा धर्माधिकारी, हे मात्र चार चौघांसारखे सरळ साधे, दाढी नाही, मिशा नाहीत, साधं खादीचं शर्ट धोतर नेसलेले, पण चेहरा मात्र सतत काहीतरी विचारमग्न असलेला वाटायचा. त्यांची ती करारी मुद्रा पाहून त्यांच्या जवळ जावं की नाही, त्यांना काही विचारावं की नाही असं वाटून फारसं पुन्हा त्यांच्याजवळ कधी गेलोच नाही. मध्यभागी अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, पाहता क्षणीच थोडी भीती वाटावी असा त्यांचा चेहरा. विशेषतः लहान मुलं तर त्यांच्याकडे जातच नसत. अण्णांनी डोक्याचा अगदी तुळतुळीत गोटा केलेला असायचा. दाढी नाही, मिशा नाही, उंच कृश शरीर यष्टीचे, खादीचे पूर्ण बाह्यांचे शर्ट, दुटांगी धोतर आणि अंगावर एक पंचा, बस एवढाच पोशाख. डोळे हिरवे घारे, थोडीशी किंचित निळी झाक असलेले. त्यांच्या डोळ्यांकडेच बघून भीती वाटायची. काळा सावळा रंग. प्रथम तर मी मुळीच त्यांच्याजवळ जायचा कधी प्रयत्न केला नाही. अण्णांच्या उजव्या बाजूला शंकरराव देव, त्यांच्या डोक्यावरही कुठेतरीच तुरळक केस दिसायचे. खुरटी पांढुरकी दाढी, काही काही दात पडलेले वाटत होते. त्यांचाही अर्ध्या बायांचा जाड्या भरड्या कपड्याचा खादी शर्ट, खादीची लुंगी गुंडाळलेली आणि बरेच थकल्यासारखे वाटणारे शंकरराव आम्हा मुलींना फारसे कधी काही बोललेच नाही. शंकरराव देवांनंतर बसले होते आचार्य भागवत, उंचच उंच वाकलेले, सतत खोकळणारे, बरोबर थुंकी साठवण्यासाठी सतत हातात कडीचा डबा बाळगणारे. त्यांना दम्याचा त्रास होत असावा. खोकल्याची उबळ आली की त्यांचा चेहरा घाबरा घुबरा व्हायचा, खूप खोकायचे. पेटका घशात आला की खाकरून खाकरून आणलेल्या डब्याचं झाकण उघडून त्यात थुंकायचे. पेटका काही लवकर पडायचा नाही. आम्हा मुलींना अगदी कसं तरी किळसवाणं वाटायचं, पण गुपचूप खाली मान घालून बसायचं. त्यांचं थुंकणं संपलं असं वाटलं की मगच डोकं वर करायचं. हे आचार्याची बघायचंही मोठे विचित्रच. आमच्याकडे बघता बघता मधूनच त्यांच्या डोळ्याच्या बाहुल्या फिरल्यासारख्या व्हायच्या. म्हणजे आतली बुबुळं पार वर वर कुठंतरी ते न्यायचे आणि आम्हाला फक्त पांढरे डोळेच तेवढे दिसायचे. भीतीच वाटायची. म्हणून आम्ही त्यांच्याजवळही कधी गेलोच नाही. त्यानंतर बसलेल्या असायच्या प्रेमातही कंटक. त्या खास शंकरराव देवांची सेवा करण्यासाठीच त्यांच्याबरोबर असायच्या. ताई खूप उंच होत्या, पण म्हातारपणामुळे पाठीचा निव्वळ धनुष्यबाण झाला होता. खूप थकलेल्या असल्यामुळे, वाकलेल्या असल्यामुळे त्या चालतानाही बगळ्यासारख्याच चालायच्या. त्या फार कृष्णभक्त होत्या. खरं तर ही सगळी मंडळी सर्वोदयी तशी नास्तिकच, देवाला न मानणारी, कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी. पण शंकररावांनी कधीही प्रेमाताईंना त्यांच्या कृष्णभक्तीच्या मध्ये अडथळा आणला नाही. तिची श्रद्धा आहे ना, तिला वाटतं ती पूजा करते, आपलं काय जातं, असं म्हणून ते गप्प बसायचे. एक दुसऱ्यांची मनं जाणून घेणं, वेळ प्रसंगी त्याला निभावून नेणं, हीच तर खरी माणुसकीची किमया या सगळ्या व्यक्तींजवळ होती. प्रेमा त्यांच्या जवळ बसलेले असायच्या सौभाग्यवती लक्ष्मीबाई प्रभाकरराव कोरगावकर. त्यांच्याकडे पाहून समाधान वाटावं अशा, जशा महालक्ष्मी उभ्या करतात ना तशा. गोऱ्या पान, कपाळावर मोठं कुंकू, नऊवारी लुगडं जरीच्या काठापदराचं, तशीच चोळी, मानेवर अंबाडा, त्यात फुलं, लहान खोऱ्याच पण अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या लक्ष्मी वहिनी आम्हा सगळ्यांनाच हव्या हव्याशा वाटायच्या. सतत सगळ्यांना सढळ हातानं भरभरून देणाऱ्या त्या अन्नपूर्णाच होत्या जणू. इकडून अण्णांच्या डाव्या बाजूला सर्वात शेवटी प्रभाकर पंत कोरगावकर, म्हणजे आमच्या छात्रालयाचे सर्वांचे अण्णा, लक्ष्मीबाईंचे पती, लक्ष्मीनारायणाचा जोडा शोभावा अशी ही देखणी जोडी. अण्णांचा पिंडच मुळी दातृत्वाचा आणि तो त्यांना त्यांच्या वडिलांकडून, म्हणजे गोविंदरावांकडून मिळालेला होता. असे सांगतात की पश्चिम महाराष्ट्रात एकदा खूप मोठा दुष्काळ पडला होता. तेव्हा गोविंदरावांनी अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्याला झुणका भाकर दोन्ही वेळेला खायला घालून वाचवलं होतं. त्या दुष्काळात आजूबाजूच्या खेड्यातून हजारोंनी माणसं येऊन रोज सकाळ संध्याकाळ झुणका भाकरीचं जेवण करत होती आणि लोक त्यांना दुवा देऊन जात होते. हाच दातृत्वाचा वारसा अण्णांनी पुढे चालवला. छात्रालय काढून कित्येक गरीब मुलामुलींची आयुष्य त्यांनी उभी केली. कित्येक सर्वोदयी आणि समाजसेवी कार्यकर्त्यांना मदत केली. आणि ही जी काही मंडळी आता आली होती ती त्यांच्याकडेच. त्यांनीच स्वतःकडे त्यांच्या राहण्याखाण्याची व्यवस्था केली होती. पूज्य अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंना छात्रालयाचं विश्वस्त म्हणून नेमलं होतं. वर्षातून एकदा मे महिन्यात त्या सगळ्या सर्वोदयी गांधीवादी लोकांचं शिबिर, म्हणजे स्नेहसंमेलन, प्रभाकर पंतांच्या इच्छेनुसार छात्रालयात व्हायचं. जुन्या वसतिगृहाला लागूनच नवीन वसतिगृहाच्या काही खोल्या बांधून झाल्या होत्या. या दोन मजली वसतिगृहाचं प्रवेशद्वार बाहेरच्या मुख्य रस्त्यावर होतं. वसतिगृहाच्या आतल्या बाजूनी दोन छोटे छोटे जिने होते. उजव्या बाजूच्या जिन्यांनी वर गेलं की एक प्रचंड मोठा हॉल बांधलेला होता. दिवसभर त्या हॉलमध्ये या मंडळींची त्यांच्या गहन विषयांवर चर्चा चालायची. या स्नेहसंमेलनाच्या निमित्तानं महाराष्ट्रभर पसरलेली सर्व गांधीवादी सर्वोदय मंडळी एकत्र यायची आणि आमचं वसतिगृह सुट्टी असल्यामुळे मुली नसल्या तरी अगदी गजबजून जायचं. एक वेगळंच वातावरण निर्माण व्हायचं. आम्ही 7-8 जणी कोड कमिटेड मुली त्यांच्या सेवेला हजर असायचो. त्यांच्यातीलच काही मंडळींकडे जेवण्याखाण्याची व्यवस्था केलेली असायची. कुणाकडे स्नानाचं गरम पाणी काढून देणं, संडास बाथरूमजवळ पाणी देण्यासाठी एकानं उभं राहणं, कुणी नाश्त्याचं काम पाहणं, कुणी प्रार्थनेचं काम स्वतःवर घेणं,

0: साधं जेवण जेवणारी ही मंडळी असायची. दही दूध तुपालाही प्रभाकर पंतांनी कधी कमी केलं नाही. अंगाच्या कपड्याच्या साबणापासून मंजनांच्या बाटल्यांचाही ढीक पडलेला असायचा आणि आम्हा मुलींना खूप आनंद व्हायचा, कारण अस्सल दूध दही तूप कधी नाही ते खायला मिळायचं ना. छान वासाचे साबण वापरायला मिळायचे, नाहीतर आमचे लाईफ बॉय आमचे लाईफ बॉय साबण लावून लावून त्याचा वास घेऊन कंटाळाच आलेला असायचा. तेव्हा त्या लहान वयातही वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळ्या वासाची साबणं म्हणजे आमची दिवाळीच की. आणि पुन्हा खास माकड छाप काळद दंत मंचन तेही आम्हाला वापरायला मिळायचं. आम्ही वर्षभर चालेल असं स्वतःचं मंजन तयार केलेलं असायचं, कोळशाचं. कोळसा वाटून वाटून बारीक करायचा, वस्त्रगाळ करायचा, त्यात मीठ घालायचं की झालं आमचं मंजन. त्यापेक्षा बिटको मंजन कितीतरी छान चविष्ट वाटायचं. मला अजूनही आठवतं, एकदा अशा शिबिरात एके सकाळी मी ते मंजन हातात घेतलं, डाव्या हाताची मूड भरून हावरटासारखी मूड बंद केली आणि बाथरूमकडे निघाले दात खासायला. इतक्यात समोरून मामा आले. मी कशाला इकडे तिकडे बघते, गुपचूप मंजन घेऊन निघाले इकडे तिकडे न पाहताच आणि धाडकन मामांच्या अंगावर जाऊन आदळले. मामा स्नान करून आले होते, छान स्वच्छ पांढरे शुभ्रे कपडे घातलेले होते, हातात धुतलेले कपडे होते, डोक्यावर ओले केस, तोंडांनी देवाचं नामस्मरण चाललं होतं. ते त्यांच्या घरीत आणि मी माझ्या घरीत. त्यांच्या अंगावर धडकल्याने मंजनची मूठ सुटली. मामांचं पांढरं शुभ्र धोतर आणि पाय मंजनामुळे काळेकुट्ट झाले. मंजन खाली सांडलं. मी अपराध्यासारखे घाबरून ते सगळं मंजन गोळा करायला लागले. धोत्रावरचं मंजन काढायला लागले तर ते अधिकच चिकटून बसायला लागलं. भीतीनं गाळवणं सुडाली. शारदाबाईंनी हे पाहिलं तर आपली काही खैर नाही आणि मला रडूच कोसळलं. मामांनी हातातले धुतलेल्या कपड्यांचे पिळे खांद्यावर टाकले, दोन्ही हातांनी मला उठवलं, जवळ घेतलं आणि अगदी प्रेमानं म्हणाले, सांडू दे, घाबरायला काय झालं, हा चल उठ, दुसरं मंजन घे, छान दात घासून दाखव बरं मला, चल मी देतो तुला मंजन. माझ्या आधीच काळ्या झालेल्या हातावरच मामांनी चिमटीभर मंजन ठेवलं, म्हणाले, चिमणीच्या दाताला एवढं मंजन पुरे झालं, चल बघू, पळत जा दात घासून मला दाखवायला ये. माझ्या मनावरचं दडपण पार निघून गेलं. भीती अगदी नाहीशी झाली होती. मी पळतच सुटले. शारदाबाईंनी पण मला पाहिलेलं नव्हतं आणि एवढं मोठं मंजन आपल्याकडून नाश झाल्याचं फक्त मामांनीच पाहिलं होतं. त्यांच्या खेरीज अन्य कुणालाच माहीत नव्हतं. त्यांनी ही गोष्ट इतर कुणाला सांगितली नव्हती म्हणून मी निर्धास्त होते. तोंड धुऊन खोलीत जाणार इतक्यात मामांनी झाक मारली, स्वयंपाकगृहात नेलं. तिथल्या माणसाला सांगितलं, आमच्या या चिमुकलीला साखर टाकून चांगलं ग्लासभर दूध दे बघू. तेवढं ग्लासभर दूध त्यांनी मला प्यायला लावलं. आता काय खातेस बोल. एवढं दूध घेतल्यावर पोटात जागा थोडीच होती, पण मामांनी स्वतः माझा हात धरून नेलं, स्वतः बरोबर पोहे खायला बसवलं. त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या धोतराकडे मी पाहिलं. त्यांनी दुसरं धोतर नेसलं होतं. मी खूपच खजील झाले. मामा, मी धुवून देते ना ते धोतर, द्या माझ्याकडे, मी म्हणाले. नाही बाळे, अगं मी तर ते मघाशीच तू तोंड धुत असतानाच धुवून सुद्धा टाकलं. जाऊ दे आता, यापुढे समोर बघून चालायला शिक. तेव्हाचे मामांचे ते शब्द, त्यांचं ते प्रेमळ वागणं आजही जसंच्या तसं स्मरणात आहे.
1: इंदुमती जोंधळे लिखित बिनपटाची चौकट या आत्मकथनाच्या क्रमशः वाचनाचा 11वा भाग आपण ऐकलात. वाचनस्वर सीमा मोघे यांचा, निर्मिती आणि सादरकर्त्या शालिनी केजरी.

रेडिओ मन भवन 90.8 FM ऑलवेज हार्ट टचिंग आरजे शुभांगी सोबत आजच्या आरजे कट्ठामध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, ओटीपी सांगितला नाही, पिन कोणाला दिला नाही, मग माझ्या बँक खात्यातले पैसे सुरक्षितच आहेत असं तुम्हालाही वाटतंय का? थांबा, कारण सायबर फसवणुकीच्या बदलत्या पद्धतींमध्ये केवळ ओटीपी सुरक्षित ठेवणं पुरेसं नाहीये. आजच्या डिजिटल युगात बँकिंग व्यवहार आपल्या हातातल्या मोबाईलवर आले आहेत. UPI, इंटरनेट बँकिंग, कार्ड्स, QR कोड सुविधा वाढल्या, पण त्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचे धोकेही वाढले आहेत. कधी बनावट लिंक, कधी खोटा ग्राहक सेवा क्रमांक, कधी बनावट पेमेंट रिक्वेस्ट, तर कधी आपली माहिती मिळवून आपल्यालाच गोंधळात टाकणारा फोन. आणि म्हणूनच आजच्या आरजे कट्टामध्ये आपण जाणून घेणार आहोत ओटीपी न सांगताही फसवणूक कशी होऊ शकते, आपण कोणत्या चुका टाळायला पाहिजेत आणि आपल्या बँक खात्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी. चला तर मग सावध राहूया, जागरूक राहूया आणि डिजिटल जगात सुरक्षितपणे वावरूया. डिजिटल बँकिंगच्या जमान्यात अनेकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण ओटीपी सांगत नाही तोपर्यंत आपले पैसे सुरक्षित आहेत. मात्र सायबर गुन्हेगारांनी आता सिम स्वॅपिंग आणि मालवेअर सारख्या अशा 5 अपग्रेड पद्धती शोधलेल्या आहेत, ज्यामध्ये कोणत्याही पासवर्ड शिवाय थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ओटीपी येणार नाही आणि तुमचं बँक खातं रिकामं होईल. हो, हे घडू शकतं कारण असे प्रकार आता समोर येऊ लागलेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर सेलने युजर्सना ऑनलाईन फसवणुकीपासून वाचण्यासाठी 5 महत्वाच्या गोष्टींबाबत तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. AI व्हॉइस क्लोनिंग, पब्लिक वायफायचा बेजबाबदार वापर आणि संशयास्पद लिंक्समुळे बँक डिटेल्स चोरीला जाऊन युजर्सचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचं समोर आलं असून वेळीच खबरदारी घेणं आवश्यक झालंय. आजच्या डिजिटल युगात ऑनलाईन बँकिंग आणि UPI मुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे झालेत. मात्र या सोयीसोबतचा सायबर गुन्हेगारीचा धोकाही प्रचंड वाढलाय. अनेक लोकांचा असा गैरसमज असतो की जोपर्यंत आपण कोणाला आपला वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP सांगत नाही तोपर्यंत आपलं बँक खातं सुरक्षित आहे. मात्र सायबर भामट्यांनी आता अशा काही प्रगत तंत्रज्ञानाचा शोध लावलाय ज्यामध्ये कोणताही ओटीपी न मागता थेट तुमचं बँक खातं रिकामं केलं जाऊ शकतं. केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टल आणि बँकिंग सुरक्षा तज्ज्ञांनी युजर्सना सुरक्षित राहण्यासाठी 5 प्रमुख गोष्टींपासून तातडीने सावध राहण्याचा इशारा दिलाय. त्यातली पहिली म्हणजे सिम स्वॅपिंगचा धोका. हा सध्याचा सर्वात धोकादायक सायबर फ्रॉड आहे. यामध्ये हॅकर्स तुमच्या नावाचं बनावट ओळखपत्र तयार करून मोबाईल कंपनीकडून तुमच्याच नंबरचं दुसरं सिम कार्ड जारी करून घेतात. नवीन सिम कार्ड सुरू होताच तुमच्या मोबाईलमधील सर्व नेटवर्क गायब होतं आणि बँक खात्यांशी संबंधित सर्व OTP आणि मेसेज थेट हॅकर्सच्या नवीन सिमवर जाऊ लागतात. तुम्हाला काही समजण्यापूर्वीच खातं रिकामं होतं, त्यामुळे मोबाईलचं नेटवर्क अचानक दीर्घकाळ गायब झाल्यास त्वरित कंपनीशी आपण संपर्क साधलाच पाहिजे. दुसरं म्हणजे मालवेअर आणि स्क्रीन शेअरिंग ॲप्स. हॅकर्स अनेकदा लॉटरी, मोफत रिचार्ज किंवा बंपर डिस्काउंटच्या आमिषाने तुम्हाला संशयास्पद लिंक्स पाठवतात. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करताच मोबाईलमध्ये मालवेअर नावाचा धोकादायक व्हायरस किंवा AnyDesk आणि TeamViewer सारखे स्क्रीन शेअरिंग ॲप्स गुपचूप डाउनलोड होतात. याद्वारे हॅकर्सला तुमच्या मोबाईल स्क्रीनचा संपूर्ण ॲक्सेस मिळतो. ते तुमच्या नकळत मोबाईलमधील बँक डिटेल्स पाहू शकतात आणि स्क्रीनवरूनच OTP चोरून व्यवहार पूर्ण करतात. नंबर 3 म्हणजे AI व्हॉइस क्लोनिंग. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यात हॅकर्सने फसवणुकीचा एक नवा मार्ग शोधलाय.
तुमच्या एखाद्या जवळच्या मित्राचा किंवा नातेवाईकाचा आवाज हुबेहूब तयार करून हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि मी मोठ्या संकटात सापडलोय, अडकलोय, तातडीने पैसे पाठव अशी विनवणी करतात. अनेकदा आपण आवाजावर विश्वास ठेवून कोणताही विचार न करता ओटीपीची वाट न पाहता स्वतःहून पैसे ट्रान्सफर करतो. असा कोणताही संशयास्पद फोन आल्यास आधी त्या नातेवाईकाला दुसऱ्या नंबरवर फोन करून आपण खात्री करू शकता. नंबर 4, पब्लिक वायफाय. रेल्वे स्टेशन, बस स्टँड, कॅफे किंवा हॉटेलमधील मोफत मिळणारे पब्लिक वायफाय वापरून कधीही गुगल पे, फोन पे किंवा नेट बँकिंगचे व्यवहार करू नका. हे ओपन नेटवर्क सुरक्षित नसतात, हॅकर्स या नेटवर्कवर पाळत ठेवून असतात आणि तुम्ही पासवर्ड किंवा बँक डिटेल्स टाईप करताच ते मॅन इन द मिडल MITM हल्ल्याद्वारे तुमचा संपूर्ण डेटा सहज चोरू शकतात. ऑनलाईन आर्थिक व्यवहारांसाठी नेहमी स्वतःचा सुरक्षित मोबाईल डेटाच वापरा. आणि नंबर 5, शेवटचं, UPI ऑटो डेबिट नियम. अनेकदा आपण विविध ॲप्सचं सबस्क्रिप्शन घेताना किंवा ऑनलाईन खरेदी करताना नकळतपणे ऑटो डेबिट किंवा मँडेट सुविधेला मंजुरी देतो. यामध्ये ठराविक कालावधीनंतर तुमच्या खात्यातून पैसे आपोआप कट होतात आणि त्यासाठी कोणत्याही OTP ची आवश्यकता भासत नाही. जर तुम्ही एखाद्या अनधिकृत किंवा फसव्या ॲपला चुकून असा ॲक्सेस दिला असेल तर ते तुमच्या खात्यातून वारंवार पैसे चोरू शकतात. तर श्रोते हो, आजच्या RJ कट्ट्यामधून एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, OTP महत्वाचा आहेच, पण डिजिटल सुरक्षितता फक्त OTP पुरताच मर्यादित नाही. अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका. UPI पिन किंवा पासवर्ड कोणालाही सांगू नका. संशयास्पद कॉल किंवा मेसेजवर विश्वास ठेवू नका आणि पैसे मिळवण्यासाठी UPI पिन टाकायचा नसतो हे कायम लक्षात ठेवा. फसवणूक झाल्याचा संशय आला तर वेळ न वाया घालवता आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि भारतातील अधिकृत सायबर क्राईम हेल्पलाईन 1930 वर तक्रार करू शकता, कारण डिजिटल जगात एक छोटीशी चूक मोठं नुकसान करू शकते. म्हणूनच सावध क्लिक, सुरक्षित व्यवहार, जागरूक नागरिक, सुरक्षित संसार. तेव्हा मी RJ शुभांगी रेडिओ मनभावन 90.8 FM RJ कट्ट्यामधून तुम्हाला एवढंच सांगते, तंत्रज्ञानाचा वापर करा पण डोळे उघडे ठेवून. पुन्हा भेटूया आणखी एका महत्वाच्या विषयासह. तोपर्यंत सुरक्षित रहा, जागरूक रहा आणि हो, ऐकत रहा रेडिओ मनभावन 90.8 FM, ऑलवेज हार्ट टच.

शिक्षण, माहिती, ज्ञान, मनोरंजनाने सजलेले सदाबहार कार्यक्रम ऐकायला विसरू नका. रेडिओ मनभावन 90.8 FM. Always heart touching.